आनंदी स्वरूपे नमो सर्वमान्य समस्ती निदाने नमस्त्वं रे नाथ नमस्त्वं परमाथ नमस्त्वं गंजे नमस्त्वं पंजे नमस्त्वं अकाले नमस्त्वं अपाले नमो सर्वदेशे नमो सर्वेशे नमो राय राजे नमो साजे